धरिया सिर सिर रजक संबाहे ठाकुर काहे मन भव करिया ऊडे ऊड आवे सैको सा तिस पाछे बचरी छरिया तिन कवन खलावे कवन चुगावे मन मह सिमरन करिया